0: ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी डॉक्टर प्रीतम कानू आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजचा कार्यक्रम खास आहे कारण का आज आपल्याबरोबर स्टुडिओत एक अतिशय स्पेशल गेस्ट आलेले आहेत. तर आज आपल्याबरोबर आहे टिशा आणि तिची आई तेजश्री. टिशाचं विशेष कौतुक ह्याच्यासाठी आहे कारण का आत्ता अवघ्या 13व्या वर्षी तिला इथल्या बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल मॅचेसमध्ये तिला नॅशनल अँथम म्हणायची संधी मिळाली आणि आत्ता रिसेंटली ख्रिश्चन कॉयरमध्ये सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं आहे. तर श्रोते हो, तिच्या या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. तर मला पहिल्यांदा तिच्या आईला म्हणजे तेजश्रीला विचारायला आवडेल की टिशाच्या या आजच्या प्रवासापर्यंत तू जरा आम्हाला सांगशील का की कसं कसं तुम्ही तिचं टॅलेंट ओळखलं आणि कसंपर्यंत तुम्ही इथंपर्यंत पोहोचला.
1: हॅलो एव्हरीवन. तर मी जेव्हा टिशा लहान होती तेव्हा मी आय वॉज ट्राईंग एव्हरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी की तिला कशात इंटरेस्ट वगैरे आहे ते कळावं. तर मी तिला स्टार्टिंगमध्ये सगळं ड्रॉईंग, क्राफ्ट, सिंगिंग सगळ्यातमध्ये तिला क्लासेस लावले होते आणि आय फाउंड आउट की तिचा सिंगिंगकडे जास्त कल होता आणि तिची जी सिंगिंगची टीचर होती क्लासिकल तिने पण मला सांगितलं की तिला फार सुरतालचं अंडरस्टँडिंग आहे सो यू शूड कंटिन्यू विथ हर सिंगिंग क्लास. तर मग दॅट्स हाव इट स्टार्टेड अँड वी हॅव रीच टिल हिअर नाव.
0: आणि मग कसं तुम्ही म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलियात कधी आला आणि कसं तुमचा इथंपर्यंतचा प्रवास होता?
1: आम्ही ऑस्ट्रेलियात 2.5 इयर्स झाले ऑलमोस्ट येऊन. ह्याच्या आधी आम्ही 2 इयर्स दुबईमध्ये होतो आणि त्याच्या आधी इंडियात होतो. तर मग सगळीकडे आम्हाला लकीली चांगले चांगले म्युझिक टीचर्स आणि सिंगिंग टीचर भेटत गेले हू अंडरस्टूड टिशाज पोटेन्शियल अँड एनहॅन्स्ड अँड इम्प्रूव्ड हर क्वालिटीज, सिंगिंग क्वालिटीज.
0: मग म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर म्हणजे आधी मायग्रेशन झाल्यानंतर खूप टेन्शन असतं इकडे सेटल व्हायचं, इथल्या शाळा वगैरे बघायच्या, सगळं शोधायचं. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये कसा प्रवास केला की कसं तुम्हाला सापडलं?
1: हो, आमच्या बाबतीत सगळंच अगदी गॉड गिफ्टेड आणि लकी ठरलं की आम्ही ज्या सबबमध्ये आम्हाला घर मिळालं त्या सबबमध्ये आम्हाला स्कूल चांगली मिळाली. आधी पब्लिक स्कूलमध्ये जायची टिशा, तिथेही तिचं चांगले म्युझिक टीचर मिळाले तिला आणि मग ती प्रायव्हेट स्कूलमध्ये जायला लागली, तिथेही तिला फारच चांगले टीचर मिळाले. म्युझिक हर स्कूल इज व्हेरी एनकरेजिंग अबाउट म्युझिक अँड सिंगिंग. शी इज अ पार्ट ऑफ 3 बँड्स अँड आणि मग तिला सिंगिंगचे क्लासेस पण लावले जेव्हापासून आम्ही ते आलो. सो इट वॉज ओव्हरऑल व्हेरी लकी एक्सपिरियन्स.
0: ओके, व्हेरी गुड. तर टिशा, वुड यू बी एबल टू सिंग सम सॉन्ग फॉर अस?
2: येस, ऑफकोर्स. आय वॉन्ट टू सिंग 2 सॉन्ग्स टुडे. द फर्स्ट वन आय एम गोइंग टू बी सिंगिंग आय हॅव नथिंग बाय व्हिटनी ह्युस्टन अँड द सेकंड वन इज डेंजरस वुमन बाय आरियाना ग्रांडे.
0: ओके, कॅन यू सिंग द फर्स्ट वन फॉर अस?
2: ओके, श्योर.
0: Start, yeah.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण टिशा आणि तेजश्री यांचा प्रवास ऐकला. आपल्यालाही जर असं काही आपला प्रवास सांगायचा असेल किंवा आपल्या घरच्यांकडून शापासकीची थाप घ्यायची असेल तर नक्की आपल्या कार्यक्रमाला जॉईन करा आणि ऐकायला विसरू नका. दर सोमवारी 7:30 ॲडलेड वाणी 103.1 FM. आजच्या कार्यक्रमाबद्दल परत एकदा धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट.